sune sarsaye saap sune sarsaye sai sai surma sa sa sang samaye samay sabak samjhaye khoka khoka ji mera khoka khoka फांसी फंदा फुसकी फांके फुंगी फन फैलाए फिरते फिरते फेरा फेरी फेरे